0: നമ്മുടെ പ്രയാസങ്ങൾ എന്തിനാ മറ്റുള്ളവരറിയുന്നത്? സന്തോഷം മാത്രമേ പങ്കുവെക്കാൻ പാടുള്ളൂ, ദുഃഖം ഒരിക്കലും പങ്കുവെക്കരുത്. അതിന്റെ തീയിലിങ്ങനെ ഒറ്റയ്ക്ക് കിടന്ന് വേഗുന്ന ഒരു സുഖമാണ്.
1: आज के दिन जन्म हुआ था मोगूबाई कुर्दीकर का, जयपुर अतरौली घराना की जानी मानी शास्त्रीय गायिका थीं। वो अल्लादिया खां की प्रमुख शिष्या और 20वीं सदी की लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय महिला गायिका किशोरी अमोनकर की गुरु और माता के रूप में भी जानी जाती हैं। और अब इजाज़त दीजिए विशाल और सायरा को कार्यक्रम परिक्रमा यहीं संपन्न करने की। नमस्कार।